311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स, 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948 अर्थात 24 जून 2026. आता सकाळचे 5:57

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजता आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कर्म महत्वाचं आहे. माणसाच्या कृत्याचं वर्णन करणं हे सुभाषित. अन्यो हि नाशनात् कृतं हि कर्म मनुष्यलोके मनुजस्य कश्चित् यत्तेन किञ्चित् कृतं हि कर्म तदश्नुते नास्ति कृतस्य नाशः. या जगात माणसानं केलेल्या कर्माचं फळ दुसरा कोणी उपभोगू शकत नाही. त्यानं जे काही कर्म केलं असेल त्याचं फळ त्याला मिळतं, केलेल्या गोष्टीचा नाश होत नाही. मनुष्य कोणतंही कृत्य करतो तेव्हा त्यामागं काहीतरी हेतू हा असतोच. प्रयोजन असल्याखेरीज अडाणी मनुष्यही पुढं पाऊल टाकत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. आपल्या कृत्याचं फळ आपल्यालाच मिळणार याची माणसानं खात्री बाळगावी. तुमच्या सत्कर्माचं फळ जसं तुम्हाला भोगायला मिळतं तसं तुमच्या दुष्कृत्याचा परिणामही तुम्हालाच भोगावा लागणार आहे. चांगल्यात जसा कोणी वाटेकरी नाही तसा वाईटाचाही कोणी भागीदार नाही. चांगलं केलेलं पुसून जात नाही तसं वाईटही धुवून निघत नाही. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मना. माणूस स्वतः स्वतःचा मित्र आणि शत्रू असतो असं भगवद्गीतेत म्हटलं आहे ते याच अर्थानं. पण नुसतं सत्कृत्य करून भागत नाही, त्यात तेजस्वितेचा अंश असावा लागतो. योग्य वेळी तेज प्रकट करणं हे मनस्वी माणसाचं खरं लक्षण आहे. कोणत्याही सद्गुणाच्या बाबतीत त्याचा योग्य वेळी केलेल्या आविष्काराला महत्त्व आहे. ही वेळ नीट ध्यानात आली पाहिजे. सत्य बोलणं चांगलं पण त्यालाही काळ वेळ पाहावा लागतो. अहिंसार्थ हिंसा अहिंसार्चनाती. अहिंसेसाठी केलेली हिंसा ही अहिंसाच. योग्य वेळी सद्गुणाचा आविष्कार न करणं हे घातक असतं. यो विषादम प्रसहते विक्रमे समुपस्थिते तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थो न सिद्ध्यती. पराक्रमाची गरज असताना जो खिन्न होऊन बसतो त्या तेजोहीन माणसाला कोणताच पुरुषार्थ प्राप्त होत नाही. नको तिथं सामर्थ्य प्रकट करणं हे जसं चूक आहे त्याहूनही अधिक घातक आवश्यक तिथं सामर्थ्य न प्रकट करणं आहे. हीच वेळ नेमकी ओळखली पाहिजे. बरोबर हाच प्रकार अर्जुनाच्या बाबतीत झाला होता. द्वेषानं युद्धाला निघायचं तेव्हा तो नसते नैतिक प्रश्न उपस्थित करीत बसला. असल्या अवसानघातकी माणसाला आयुष्यात कसं यश लाभणार. म्हणून सद्गुण आणि सामर्थ्य यांचा योग्य वेळी आविष्कार करणं हेच महत्त्वाचं.
1: विचारपुष्प आपण ऐकत होतात. आज आपण M.M. केळकर यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम आराधना.

संत तुकारामांचा अभंग आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. कार्यक्रमात आता आपण संत माणिकप्रभूंची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार रामदास कामत.

कार्यक्रमात आता आपण शांताराम नांदगावकरांची रचना ऐकणार आहात. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे. गायक कलाकार कृष्णा कल्ले.

आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण एक तहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून आपण आमचं प्रसारण 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात.

या देशभक्तीपर गीताबरोबरच सातचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण आमचं प्रसारण 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता आपण ऐकणार आहात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: रुपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 6:40 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये आज आपण भोपळा लागवड या विषयावरची माहिती ऐकाल. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस या विषयावरील माहितीचा भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. 6:50 पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी आपल्याला माहिती देतील तृप्ती देशपांडे. 7 स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभवती. 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आपण आमच्या केंद्रावरून डॉक्टर परीक्षित फिकडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. लखलख चंदरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 8:40. 9:30 माहिती मनोरंजन आणि घटनांवर आधारित कार्यक्रम प्रासंगिक. 9:55 आपण आमच्या केंद्रावरून दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. 10:10 हॅलो आकाशवाणी हा फोन इन प्रोग्रॅम सादर करते विजय भुयार, श्रोत्यांशी संवाद साधतील सारिका दांडगे. 11:30 नाट्यसंगीत. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. यामध्ये लिव्ह इन व्हिल्स हे महत्त्वाचे याविषयी डॉक्टर माधव केळकर यांचं भाषण, तसंच ॲडव्होकेट मोहना खरे यांची मुलाखत आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ याविषयी इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुनित्रा कुलकर्णी यांचं भाषण आपल्याला ऐकता येईल. गीतबहार 1:05 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 5:30 आमच्या युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी स्टेट्यून या मालिकेत ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक संगीत शिक्षक तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. 5:30 आमच्या युवावाणी कार्यक्रमात. 6:10 गीतबहार. 6:30 क्रीडाविश्व. न्यू हिप स्पोर्ट क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक तसंच माजी अध्यक्ष नागेश ठाकूर आणि विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी संवाद आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन, अर्थातच आजचं विधिमंडळ. 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेतशिवार आमच्या स्टुडिओमधून प्रसारित होईल. 8:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय आहे. 10:00 नादब्रह्म. आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होतात. आता सकाळचे ठीक 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. भोपळा लागवड या विषयावरची माहिती आज आपण ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा आहे. सदरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: भोपळा लागवड. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या काळात निसर्गाचा लहरीपणा जो आहे तो कमालीचा वाढला आहे. कधी वेळेवर पाऊस पडत नाही तर कधी अवेळी पाऊस पडतो. तर अशा बदलत्या हवामानात पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणं आता थोडं जोखमीचं झालं आहे. म्हणूनच आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत जे अत्यंत कमी पाण्यात, हलक्या ते मध्यम जमिनीत आणि अगदी कमी खर्चात आपल्याला चांगला नफा मिळवून देतं. हे पीक म्हणजे भोपळा. भाजी बाजारामध्ये उन्हाळा असो किंवा पावसाळा, दुधी भोपळा आणि तांबड्या भोपळ्याला नेहमीच मोठी मागणी असते. हे पीक लहरी हवामानातही उत्तम प्रकारे तग धरतं. इतर पिकांच्या तुलनेत भोपळ्याचे वेल जास्त सहनशील असतात. भोपळ्याची लागवड करताना योग्य जातींची

0: निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुधी भोपळ्यासाठी पुसा समर, प्रॉलिफिक लाँग, अर्का बहार किंवा सम्राट या जाती उत्तम उत्पादन देतात. तर तांबड्या भोपळ्यासाठी अर्का चंदन किंवा पुसा विश्वास या जातींची निवड करावी. कमी पाऊस असलेल्या भागात किंवा पाणी टंचाईच्या काळात भोपळ्याचं पीक घ्यायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यासाठी गादी वाफा तयार करून त्यावर लागवड करावी. या वाफ्यावर मल्चिंग पेपरचं आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा जो आहे तो दीर्घकाळ टिकून राहतो. यामुळे पाण्याची जवळपास 50% बचत होते आणि तणांचा प्रादुर्भावही रोखला जातो. भोपळ्याच्या वेलांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, ज्यामुळे पाणी थेट मुळाशी जातं आणि पाणी अजिबात वाया जात नाही. खत व्यवस्थापनासाठी लागवडीच्या वेळी जमिनीत भरपूर शेणखत आणि निंबोळी पेंड मिसळावी, ज्यामुळे वेलांची वाढ जी आहे ती जोमदार होते. भोपळ्यावर प्रामुख्याने तांबेरा किंवा पानावरील टिपके यासारखे रोग येतात, त्यासाठी सुरुवातीलाच जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी. तेव्हा पावसाच्या चिंतेत न राहता कमी खर्चात आणि कमी पाण्यामध्ये भोपळ्याचं पीक घेतल्यास ते फायदेशीर ठरू शकतं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज आपण भोपळ्याची लागवड या विषयावरची माहिती ऐकलीत. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा होता. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
3: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
2: झुंबर
3: आनंदी कुटुंब
2: मित्रमंडळी
3: त्यांचं रोजचं जगणं
2: भेटीगाठी
3: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
2: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
3: झुंबर.
2: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.
4: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: श्रीमद् भगवद गीता में कहा गया है, यदि व्यक्ति की बुद्धि शुद्ध हो तो अक्सर छोटे छोटे कर्मों की नैतिक योग्यता भी बड़े बड़े कर्म कर डालने में समर्थ होती है। बुद्धि तो एक तलवार के समान है। जीवन में जो कुछ भी इंसान के सामने आता है उसकी कांट छांट करना ही बुद्धि का काम है। इसके विपरीत जब बुद्धि शुद्ध ना हो तब किसी कर्म की नैतिक योग्यता का ज्ञान मनुष्य को नहीं हो सकता। इस तरह बुद्धि के अभाव में अच्छा कार्य भी बुरा बन सकता है।
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:45 होत आहेत। आता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रथम आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर आणि आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून 6:55 संस्कृतमधून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत। सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग। आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। HPV किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात। ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो। बऱ्याच लोकांना एक घ्यायचा

0: का दोन घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिली डोस पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये एक लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की एक लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे सीए कार्सिनोमा सर्व्हिक्सपासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी एक लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी एचपीव्हीची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी एचपीव्ही व्हॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी.

0: सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
2: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
4: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् परिवर्तनशील वैश्विक परिस्थितौ सुरक्षा सहकार्यं गभीरं कर्तुं तथा च आतंकवादात् अन्तर्जालीय सुरक्षायाः च आरभ्य उदयमान प्रौद्योगिकी पर्यन्तं समाह्वानानां परिहारे ब्रिक्स इत्यस्य महत्वपूर्णा भूमिका वर्तते. प्रधानमन्त्री श्री मोदी गतसायं नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदैः वरिष्ठ सुरक्षा अधिकारिभिः सह मिलितवान्. सामाजिक माध्यम सन्देशे श्रीमोदिना प्रकाशितं यत् भारतस्य ब्रिक्स अध्यक्षता व्यावहारिक सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकतानां समर्थनं कर्तुं सुरक्षित समावेशीय विश्वे च योगदानं दातुं प्रयतते. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी

1962 साली आजच्या दिवशी अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी यांचा जन्म झाला. भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचाही आज जन्मदिवस आहे. 1869 साली महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म झाला. दिनविशेष आपण ऐकत आहात. अमेरिकेचे 22वे आणि 24वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लिव्हलँड यांचं निधन आजच्या दिवशी 1908 साली झालं. त्यांचा आज स्मृतिदिवस आहे. वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबेस्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर बडोदा गुजरात इथं त्यांनी आपला देह ठेवला. 1914 साली त्यांचा आज स्मृतिदिवस आहे. सुप्रसिद्ध ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणीग्रही यांचाही आज स्मृतिदिवस आहे. 2022 साली भारतीय अभिनेते व्ही पी खालिद यांचं निधन झालं. भारतीय अभिनेते रायमोहन परिदा यांचा आज स्मृतिदिवस आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकत होतात. अवतीभोवती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि तीव्र उकाड्याने हरहैराण झालेल्या जळगावकरांना मंगळवारी वरुणराजाने मोठा दिलासा दिला. सोमवारी शहरात 29.4 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी हवेतील आर्द्रता थेट 70% पोहोचल्याने कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि सकाळी 11:12 शहरात पावसाला सुरुवात झाली. 11:30 पावसाने चांगलाच जोर धरलेला होता. 24 जूनला म्हणजे आज तापमान 26 ते 38 अंश राहील असा अंदाज आहे. दुपारी आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 25 आणि 26 जूनला आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या काही सरी कोसळतील. तर 27 ते 29 जूनची अखेरीस अवकाश पूर्णपणे ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळात कमाल तापमान 38 अंशांवर स्थिरावेल असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. जन्मजात कर्णबधिरता किंवा तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट ही अत्याधुनिक उपचार पद्धती आशेचा किरण सध्या ठरतीय. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अर्थात RBSK अंतर्गत 2 वर्षांपर्यंतच्या बालकांना ही सुविधा मोफत उपलब्ध होते. आता ही वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा शासनाचा विचार आहे. कॉक्लिअर इम्प्लांट हे कानाच्या आतील भागात बसवण्यात येणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. श्रवणदोष व्यक्तींना आवाजाची जाणीव करून देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: अवतीभोवती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना सवलतींसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड बंधनकारक असणार आहे. सध्या केवळ महिला, ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना ही अट लागू असून इतर सवलत

धारकांना सुद्धा ही लागू होणार आहे. एसटीच्या तिकीट दरातील सवलत आतापर्यंत आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून मिळून जायची, परंतु यापुढे NCMC कार्ड दिल्याशिवाय आपल्याला सवलत मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. हे कार्ड ATM कार्डसारखंच असतं, ज्यातून तिकीट काढताना पैसे कापले जातात. ग्राहकांना ते पुन्हा रिचार्ज करता येतं. शक्यतो हो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत होतात अवतीभोवती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
1: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिखल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले

0: तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं, आपण जी मागणी केली आहे. या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
1: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागं एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाख

0: प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीषा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीषा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:20 झालीत. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात.

0: ಅನ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
0: ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಜಳಗಾವ್
4: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
5: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
6: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
5: झुंबर
6: आनंदी कुटुंब
5: मित्र मंडळी
6: त्यांचं रोजचं जगणं
5: भेटी गाठी
6: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
5: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
6: झुंबर.
5: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.
7: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AI

0: आयआर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोतेहो फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
1: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर

0: आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झाली आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला
1: लागेल, बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं
0: आपल्यावरती,
1: हा तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धाही तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिसमध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तासभर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: आणि
1: नाही, हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही आहे किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्ममुहूर्त, त्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडंसं आपले हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे, म्हणजे त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा.
1: है ना, एखाद्या व्यक्तीनी आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
0: 3 तास,
1: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे, तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे, तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
0: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
1: येस.
0: काय नेमकं
1: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे ना, आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमा

0: परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे. फक्त त्याचं छोटे छोटे छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे. है ना, तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे? तर मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हटलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, हे काही चिकित्सा शास्त्र नाही, राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना. तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
1: बरोबर,
0: है ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारचे आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्याचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाईप असे वेगवेगळे वेगवेगळे नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात. इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं. तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं जे काही सार आहे. सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रससार रक्तसार म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळं

0: धातूंनी बनलंय, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार. आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:40.
2: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालीत. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण योगिता गोडबोले यांना ऐकणार आहात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ग. दि. माडगुळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार उषा मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण बहिणाबाई चौधरींची रचना ऐकणार आहात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण झेप या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. गायक कलाकार आशा भोसले आणि सहकारी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण बसंत बहार या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. गायक कलाकार मन्नाडे आणि पंडित भीमसेन जोशी.
2: सारेगामा कारवा इस्ता.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरी

पेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चव्हाण म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं
केंद्रीय वाणिज्य आणि

0: उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालीत. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण लव 86 या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. गायक कलाकार शैलेंद्र सिंग आणि सुरेश वाडकर. प्रेम पंडित यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

कार्यक्रमात आता आपण इल्झाम या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. अंजानी यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय बाप्पी लाहिरी यांनी. गायक कलाकार नाझिया हसन आणि झोहेब हसन.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: कार्यक्रमात आता आपण बिल्लू बादशाह या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. मनोज दर्पण यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय जगजीत सिंग यांनी.

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: लखलख चंदेरी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. कार्यक्रमात आता आपण हसरत जयपुरी यांचं गीत ऐकणार आहात. संगीत अन्नू मलिक यांनी दिलं आहे. गायक कलाकार अन्नू मलिक आणि सहकारी.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: हे गीत आहे हत्या या चित्रपटातलं, गायक कलाकार कीर्ती कुमार।

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

प्यार करके देखो या चित्रपटातले गीत आपण ऐकत होतात अमित कुमार आणि विजय बेंडिक्टे यांच्या स्वरात. या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचं प्रसारण आपण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवरसुद्धा ऐकत आहात. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत माहिती, मनोरंजन आणि घटनांवर आधारित कार्यक्रम प्रासंगिक. श्रोतो, येत्या 26 जून 2026 रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात आज आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल इथल्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचं मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव अप्पासाहेब, तर आईचं नाव राधाबाई होतं. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1874 यशवंतरावांना दत्तक घेतलं आणि शाहू हे नाव ठेवलं. 1889 ते 1893 या 4 वर्षांच्या कालखंडात धारवाड इथं शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणार्जीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झालेत. यावेळी त्यांचं वय 17 वर्षांचं होतं आणि लक्ष्मीबाईंचं वय 12 वर्षांहून कमी होतं. तर 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालपर्यंत म्हणजे जवळपास 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. श्रोतेहो, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी 1919 साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या शाळा भरवण्याची जी पद्धत होती ती बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला त्या काळात मान्यता देणारा कायदा केला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यतासुद्धा मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी 1916 साली निपाणी इथं डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेलं वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झालं आहे. त्यांचं शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेझर यांच्या हाताखाली झालं होतं. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये आणि धारवाड इथं झालं. अभ्यास आणि शैक्षणिक सहलींद्वारे मिळालेलं व्यवहार ज्ञान यामुळे शाहूराजे यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं होतं. 1896 चा दुष्काळ आणि नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची खरी कसोटी लागली आणि त्या कसोटीला ते पूर्णपणे उतरलेत. दुष्काळी कामं, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकानं, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही असं प्रजेला वाटलं. छत्रपती स्पिनिंग अँड व्हिविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात त्यांनी स्थापन केल्यात आणि यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांच्या कर्जांना कर्जे उपलब्ध करून देणे या उपक्रमातूनही त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवलं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसंच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केलं होतं. चित्रकार आबालाल रहीम यांच्यासारख्या कलावंतांना राजर्षी देऊन त्यांनी प्रोत्साहन दिलं. शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजानं त्या काळात दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षाआधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या सर्व

पर्यटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी कर्वे संस्थानात अंमलात आणलीत. म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो. रयत पर्या आणि उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याचं कार्य शाहूंनी त्या काळात केलं. आपल्या संपूर्ण जीवनकार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला. म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरलेत. त्यांच्या या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी आणि इतिहासकारांनी केलेला आहे. महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी विशेष तळमळ होती. म्हणूनच कोल्हापूर संस्थानात त्या काळात त्यांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसंच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्यात. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद त्यांनी केली. अस्पृश्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशानं शाहू महाराजांनी त्यांना स्वावलंबी बनवण्याचं ठरवलं. त्यांनी त्यांना स्वतंत्र व्यवसाय करायला प्रोत्साहन दिलं. दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तसंच आर्थिक मदत देखील देऊ केली. त्यांना शिवणयंत्र देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास त्यांनी प्रोत्साहित केलं. त्यांच्यासाठी जी वेगळी शाळा भरायची ती पद्धत 1919 त्यांनी बंद केली. गावच्या पाटलांनी कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तसंच तंत्र आणि कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी काढलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित आणि उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा आणि आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांनी अद्वितीय स्वरूपाचं असं कार्य केलं. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करणं आवश्यक आहे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात त्यांनी मागास जातींना त्या काळात 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली आणि तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलेत. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या त्यांनी मिळवून दिल्यात. शाळा, दवाखाने, पाठवणे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी समानतेनं प्रत्येकानं वागावं असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला सुद्धा कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा कायदेशीर निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी 1916 त्यांनी निपाणी इथं डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. धर्माच्या नावाखाली देवांना मुले मुली वाहण्याची विचित्र पद्धत त्यावेळी भारतात सुरू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावं म्हणून त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला कायदेशीर मान्यतासुद्धा मिळवून दिली आणि तसा कायदा पारित केला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्यांनी आपल्या बहिणीचं लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिलं. एवढंच नव्हे तर संस्थानात जवळपास 100 मराठा धनगर विवाह त्या काळात त्यांनी घडवून आणलेत. अशा अनेक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानानं वागणूक आणि दर्जा मिळवून दिला. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराजांना आमची ही आदरांजली.

माहिती मनोरंजन आणि घटनांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रासंगिक आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. सकाळचे 9:45 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जैन झी उत्सव तरुणाईचा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण नितीन मोहन यांना ऐकणार आहात चित्रपट पद्मावत.

पद्मिनी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. कार्यक्रमात आता आपण रेस या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात, सुनिधी चौहान आणि नीरज यांच्या स्वरात.

0: या गीताबरोबरच आजचा झेन झी उत्सव तरुणाईचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण आमचं प्रसारण 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवरसुद्धा ऐकत आहात. आता सकाळचे ठीक 9:55 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो नमस्कार, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले. मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका हिरा आहे सर्वांसाठी. PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार.
2: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
4: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिकमध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनममध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग आज जर 24 कॅरेटची किंमत 1,20,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला तर तो डी कलरचा चांगल्या कटचा चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच पण तो कुठेतरी GH कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये मढवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्याबरोबर वापरलेले गेलेले जे धातू आहेत प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल तर ते किती वजनाचे वापरले गेलेत आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो

0: मेकिंग चार्ज साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काय मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात.
1: खरे खरे.
0: त्यामुळे किंमत तीन गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट कलर क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना तीन गोष्टी असतात, हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुणे गाडगिळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हॅलो आकाशवाणी हा फोन इन प्रोग्राम. या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधतायत सारिका दांडगे, सादरकर्ते विजय भुयार. हॅलो आकाशवाणी.
3: हॅलो आकाशवाणी.
4: नमस्ते मॅडम.
3: नमस्ते.
4: हे पुरुषोत्तम झाडे पंचायत समिती चिखलीवरून बोलतोय.
3: हो नमस्कार, बोला.
4: काय तुमच्याकडे कसं आहे पाऊस वगैरे?
3: पाऊस सुरुवात झालीये.
4: आमच्याकडे पण काल पाऊस पडला.
3: बर बर.
4: एक 1.5 तास पडला चांगला.
3: त्याच्यामुळे तापमान कमी झालंय थोडं.
4: हो तापमान थोडं कमी झालं. सगळे वाट पाहतायत पावसाची. आता 22 जून उद्दिन गेली.
3: हो ना हो ना, बरोबर.
4: परमेश्वरासमोर प्रार्थना एवढीच आहे की लवकरात लवकर पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना पाणी मिळू दे. सर्वांना पाण्याचा उपयोग आहे, पिण्यासाठी, चाऱ्यासाठी, आपल्या धान्यासाठी. लवकरात लवकर पाऊस पडावा एवढीच विनंती आहे.
3: हो हो, येईल ना. यावेळेस कसं अधिक महिना असल्यामुळे कदाचित थोडासा लांबला असावा.
4: हो. तर मला एक गाणं ऐकत होत.
3: हो हो.
4: आला पाऊस मातीच्या वासात. पप्पाच घरी निघालेले.
3: हो हो हो, नक्की ऐकवते.
4: तेवढं प्लीज लावा मॅडम.
3: हो हो, चालेल.

0: हॅलो आकाशवाणी.
1: ताई
0: नमस्कार.
1: मी आत्माराम पाटील मुक्काम पोशिल्ली आहे. बुजरी तालुका मोथाळा जिल्हा बुलढाणा येथून आज आपल्या संपर्कात आहे ताई.
0: हा बोला दादा.
1: पावसाळी वातावरण कसं आहे?
0: हो हो छान आहे ना. पडला काल पाऊस.
1: या संदर्भात आज एक गाणं ऐकायचं आहे. सात चित्रपट आहे.
0: हा
1: जिंदगी भर नाही बोलेंगे हम बरसात की ओर रात.
0: चालेल.
1: मोहम्मद रफी यांनी गाणं ऐकलं.
0: नक्की ऐकवते.
1: बुलढाण्याचे नरेंद्र नरवटे आहे. काशीनाथ ढेंगे पाटील आहेत अल्फाई मुक्ताईनगरचे. गजानन सालोटाजी आहे. संतोष सालेजी आहे शेगाव बुलढाण्याचे. आणि यांच्यासोबत आपणास पण समर्पित आहे.
0: नक्की नक्की ऐकूया आपण हे गीत.
1: ठीक आहे ते.

0: हेलो आकाशवाणी।
1: हाँ नमस्कार, धनंजय बोलते हैं।
0: हाँ बोला धनंजय दादा।
1: कसे आहे आपण सर्वजण?
0: आम्ही छान आहोत।
1: मला ते एक मराठी गीत ऐकायचं।
0: हाँ ऐकवते ना।
1: बघा आता सीजन जांभूळ, सीजन चालू सगळीकडे जांभूळ आपल्याला खायला बघ मिळतात बघ आता आहे की नाही।
0: हा
1: आणि जांभूळ खाणं म्हणजे आपल्या शरीराने चांगलं आहे, आयुर्वेदिक म्हणलं तर बघत आहे।
0: हा
1: तर एक जांभूळ वर फार सुंदर गीत आहे बघत आहे। जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल पुन्हा असे असे हे तिथे बघत आहे।
0: हो आहे ना नादन।
1: या गीताचा आनंद घेण्यासाठी काही मित्र नाव सांगितलं चालेल का?
0: हो सांगा।
1: या गीताचा सोबत आनंद घेण्यासाठी तुमचं नाव सांगत आहे।
0: बर
1: आमचे मित्र विजय भाईचे, अरे भाई आहे, साहेबराव पाटील सरोदे, गणपत पवार, गीता मोरसे, गणेश भोरे, विष्णू भवरे आणि आपले सर्व आकाशवाणीचे सर्व रसिक श्रोते म्हणून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया।
0: चालेल, नक्की नक्की ऐकूया हे गीत।
1: धन्यवाद ताई।

0: हॅलो काशी, नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: जनकराम कॉठे बोलता, मनोर खुर्दावरून.
1: हा बोला दादा.
0: कसे आहात ताई?
1: एकदम मस्त.
0: पाणी पाऊस नाही आहे.
1: थोडा काल झाला इकडे.
0: अरे ताई, असं काय?
1: सुरुवात झाली पावसाला.
0: आमच्याकडे ऊन तापते आहे.
1: बर बर, येईल.
0: आणि जवळजवळ मक्याच्या 80-90% पेरण्या केल्या लोकांनी.
1: बर.
0: आज आम्ही सुद्धा पेरतो आहे. मका लागवण यायला पाहिजे पाणी.
1: येईल नक्की.
0: म्हणून आज एक गीत ऐकायचा चित्रपट आहे, नदिया के पार. कोणशी दिशा मी लेखे चला रे भरतचा.
1: बर.
0: हे गीत ऐकायचं ते आमच्या सोबत मित्र आहे. मुलं डोल्या वडजा पाना येथून अनंत जे भुतेजी आहे. अशिना पाटील ढेंगे आहे. विजय पाटील हरणखेडचे माझे पाठवड्यात आहे.
1: बर ताई, चालेल. नक्की ऐका हे गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो आकाशवाणी.
1: पैसवरून बोलताय ना कंपनी साठी?
0: हा बोला.
1: हा मला गाणं द्यायचं होतं.
0: हा नाव सांगा.
1: हा बाळूसावजी पैसवरून जनशक्ती कॉलनी.
0: बर बर बोला.
1: मी कशाला आरशात पाहू.
0: बर बर हे गाणं ऐकायचंय.
1: हो
0: चालेल.
1: सांगू का?
0: सांगा.
1: हा तुषार सावजी, तुषार सावजी, भावना काव्य सावजी, सावजी.
0: चालेल. नक्की ऐका हे गीत.

0: हॅलो आकाश अनिल,
1: बोला.
0: उत्तरानंद राजवाडे बोलतोय.
1: हां बोला दादा.
0: मला दोन अष्टमीला गीत पाहिजे होतं.
1: हो कोणतं?
0: चुप गए सारे नजारे वो क्या बात हो गई.
1: बरं नक्की ऐकवते.
0: काय नाव द्यायचं?
1: हो द्या ना.
0: ज्योती आई रे, अनुरुद्ध आई रे, अशोक आई रे. लावत आहे.
1: नक्की नक्की ऐका.
0: धन्यवाद.

0: हां बोला,
1: आकाशवाणी
0: हां बोला,
1: काय मी केतन बोलतोय, प्रभाकर बाबा शिंदे.
0: हां बोला दादा.
1: मग गाणं ऐकायचं होतं.
0: हो ऐकवते ना.
1: जय श्री जय चित्रपटातलं आहे ना, भाऊ उतरून आलं सिंब चर्चा झालं.
0: बरं, नक्की ऐकवते.
1: माझ्या मित्रांना सांगतो.
0: हां,
1: उमराव सरदार सिंग पाटील, मोयगाव तालुक्यात जामनेर, काल केले कसं डेंगे पाटील, बापू पर्लापाली जामनेर, आणि वय भाऊ उमराव पाटील जामनेर.
0: चालेल,
1: तुम्ही पण आनंद घ्या. आमच्याकडे पाऊस वगैरे पडला, समाधान झालं
0: म्हणूनच छान.

0: हॅलो आकाशवाणी.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: आकाशवाणीवर बोलत आहे ना?
0: हो, कोण बोलत आहे?
1: हो, मी आशा घनजे बोलते जगावर ना.
0: बर, बोला ताई.
1: हो, अयोध्या नगर मधून बोलते. मला गाणं ऐकायचं होतं.
0: हो, ऐकवते ना, बोला.
1: राजा हिंदुस्थानी सिनेमाचा आहे आणि आये हो मेरी जिंदगी में तुम बाहर म्हणते.
0: बर,
1: काय नाव आहे मॅडम आपलं?
0: माझं नाव वैदेही नाखरे.
1: कसे आहेत मॅडम?
0: एकदम छान. आपण कसे आहात? काय करता आपण?
1: मी प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते मॅडम.
0: अरे वा,
1: ऑपरेटर म्हणून.
0: आज सुट्टी आहे का?
1: आज सुट्टी नाही मॅडम. मी 2-3 आठवडे झाले मी फोन लावायची. प्रत्येक मंगळवारी सुट्टी काढून 2 वाजेपर्यंत घरी राहते.
0: हा,
1: आणि फोन लावते माझा फोनच लागत नाही मॅडम. आज पहिल्यांदा लागला माझा फोन.
0: वा वा, किती छान. स्वागत आहे तुमचं.
1: हो, खूप छान आहे मॅडम. बरं वाटतंय, खुशी होते.

0: हॅलो आकाश, आम्ही जळगाव.
1: हो बोला.
0: मी निमरून बोलतो, सुनील कोंडे.
1: हाँ बोला दादा.
0: ठिकाण चालेल का?
1: हो चालेल ना.
0: मला अंगावर या चित्रपटातलं गाणं आहे, कोणतंही द्या एक.

0: हेलो आकाशवाणी।
1: हेलो आकाशवाणी।
0: हो बोला।
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: गीता रामपुर रघुनाव तालुका बिशुरगंज जिल्हा जालना। कशा आहेत मॅडम? काय
0: छान आहे, छान आहे।
1: छान आहे। आमच्या म्हणजे आता 8 घंटा पूर्ण झालेला आहे। काल आता आपली शेतकरी खूप आनंदमय झालेला आहे। काय
0: अरे वा।
1: त्या कार्यक्रमामध्ये पडरे पाडे पडती पाणी पाणी पाणी घेणार असे पण
0: बरं
1: चव्हाण आर्य पाणी सिंग जवराबोर त्याच्याबरोबर जाणार।
0: चालतंय,
1: धन्यवाद साहेब।
2: हॅलो आकाशवाणी।
0: हा बोला।
2: नमस्कार ताई।
0: नमस्कार।
2: गाव उमाडे तालुका जिल्हा जळगाव येथून सोनू धनगर बोलतोय।
0: हा बोला दादा।
2: आजच्या कार्यक्रमामध्ये किती ऐकायचं होतं मॅडम? पडरं पाण्या
0: बर
2: जे किती ऐकायचं आहे, कारण पावसाच्या आता शेतकऱ्यांना समजांना असा ओढ लागलेली आहे, पण अजून पाणी काही चालू झालेलं नाही।
0: चालेल, नक्की ऐकवते।
2: धन्यवाद ताई कॉल घेतल्याबद्दल।

0: हॅलो,
1: हॅलो आकाशवाणी.
0: ताई अंकुश पाटील उगले, खेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलतो ताई.
1: बर,
0: परला शिंदेचं आज गाणं ऐकत होत आपल्याला, त्यांना श्रद्धांची म्हणून झाली. त्यांचं 23 तारीख आहे मॅडम आज, त्या अनुषंगाने मला ते पाऊले चालची पंढरीची वाट.
1: बर,
0: ताई आपल्या केंद्रावरून सरळ शाळेताई तायडे यांची जी मुलाखत घेतली होती आपण, ते फार आवडली ताई आपल्याला.
1: हो हो हो बरोबर.
0: आरोग्याविषयी कार्यक्रम होता ताई, तो कि योग कसे करायचे काय करायचे, आपण थकून न जाता प्रयत्न करत राहायचं तर आजार पण दूर जाऊ शकतात, अशा मुलाखतीतून आम्हाला अनुभव मिळाला, माहिती मिळेल ताई.
1: वा वा, खूप छान.
0: आणि भेटडी ताईंची सकाळी तुम्ही मुलाखत सादर केली, ही मुलाखत पण आमच्या मनाला हलवा देऊन गेली ताई.
1: वा वा, खूप छान.
0: कारण अशा ज्या व्यक्ती असतात ताई, तर त्यांना खाण्या पिण्याचे सुद्धा वांदे असतात, आणि चुलण्यातून आपण विश्व निर्माण करायचं म्हणजे खूप काही मोठं आव्हान असतं महिलांसमोर.
1: हो हो.

0: चांगलं वाटलं ते आम्हाला.
1: वा वा, असेच आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि अभिप्राय द्या.
0: हो, आणि खरं म्हणजे परला शिंदे लोकशाहीर उदय साई त्यांनी लोकांचा खूप प्रबोधन केला आणि लोकांना आपल्या गाण्यातून त्यांनी संदेश दिला.
1: हो हो,
0: किंवा समाजामध्ये काय काय नाही याचं सगळं त्यांनी त्या गाण्यामधून आपलं सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं काही.
1: हो हो,
0: आणि आमचे काही मित्र आहेत काही, रामदास राऊत, आरे, साहेबराव पाटील आणि विठ्ठल सिंग भुसिंगे.
1: चालेल, नक्की.
0: या गाण्याचा आनंद ताई तुम्ही घ्या प्रथम, आणि फोन घेतल्याबद्दल धन्यवाद ताई.

हॅलो, आकाशवाणी हा फोन इन प्रोग्राम आपण ऐकत होतात. श्रोत्यांशी संवाद साधला वैदेही नाखरे यांनी, सदरकर्ते विजय भुयार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, खिडकीच्या काचेवर थेंबांचं चित्र, प्रत्येक थेंबात दडलाय एक सुजाण मित्र. चहाचा पग आणि मिरची भजी तळताना लहानपण पुन्हा हसून जातं आपल्या ओठांवर येताना. श्रोते हो, पाऊस नुसतं पडत नाही तर तो मनातला कोरडेपणा धुवून नेतो. रुसवे फुगवे सारं वाहून जातात आणि धरतीसारखं मनही आपलं कसं हिरवं होतं.

श्रोते हो, पाऊस आला खिडकीवर थाप मारत. मी दार उघडलं तुझी वाट बघत. तू आलीस भिजून केसात थेंब घेऊन, माझ्या कोरड्या मनात श्रावण पेरत. तुझ्या ओल्या पदराचा गंध मातीपेक्षाही जास्त जीव लावतो. या पावसात भिजणं म्हणजे तुझ्या मिठीत विरघळून जाणं असतं. लोक म्हणतात पाऊस नुसता पडतो, मी म्हणतो तू बरसतेस. थेंबथेंब होऊन माझ्या श्वासात काळजात झिरपतेस. चल आज छत्री नकोच आपल्याला, भिजूया एकमेकांच्या डोळ्यात. हा पाऊस थांबेल कधीतरी, पण आपलं भिजणं मात्र कधीच थांबायचं नाही. हो ना.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

गातर है मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11:30 झालीत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सौभद्र या नाटकातलं नाट्यपद ऐकणार आहात. हे नाट्यपद आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं, गायक कलाकार विश्वनाथ बागुल.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कार्यक्रमात आता आपण विदूषक ह्या नाटकातलं नाट्यपद ऐकणार आहात, आशालता वावकर यांच्या स्वरात.

0: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021 21।
2: नाट्यसंगीत आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण ययाती देवयानी ह्या नाटकातलं कविवर्य कुसुमाग्रजांचं नाट्यपद ऐकणार आहात अर्चना कान्हेरी यांच्या आवाजात।

या नाट्यपदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: हेच हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गदरे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार.

0: डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटर सारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी, याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
2: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता नेहमीच आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भात डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
1: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मानसन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यातनं तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
0: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्या पुढे प्रॉपर्टी किती करू माहीत नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले, तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टेकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत. आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा एक कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये तर काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपण

मुळे किंवा वृद्धापकाळामुळे. आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही. व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं. त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा. म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल. ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य

0: प्रकारे वाढ न होणारे प्रयत्न करा. म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल. ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशन अधिकार दिलाय, पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल, तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित. पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर. हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही. म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो. पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळं वेगवेगळी असतात. एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्याने फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
2: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका, पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
2: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय, मला हे थांबवा. तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटे फुटे फुटतात, तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
0: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट

0: सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो की तुमचे मूल बाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भावंड, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
0: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की ही व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाहीये. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं तर मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल, लिव्हिंग विल, तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
2: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं, अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात, आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
2: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद असेल ना, तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय, तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल, तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही. आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
2: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत. आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत, असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील. आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापले लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच, आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर, आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
2: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे. आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नाही, त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे, पण होणार. भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा. भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
0: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं, किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगवे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत.
1: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
2: हा, व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
1: अच्छा.
0: भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीजमध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही, पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे.

0: की जीवन जगावं पण कधी, तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो, किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
0: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता आपल्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलिस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार, तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
2: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UALB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आत्ता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणं आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
2: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे, त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत. वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाही आहे, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात?
2: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
0: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्यानंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
2: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे,
0: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
2: अगदी बरोबर, अगदी
0: चांगली.
2: आणि म्हणूनच ना आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते. त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार

0: कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते, आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्यात की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचं आहे, कशा प्रकारे ते मला जगवायचं, कसं हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
1: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
2: बर
1: पूर्ण डिटेल येत
2: आहे. हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात म्हणजे देहदान पचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं हे फार महत्वाचं आहे.
1: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
2: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
1: देअर इज नो डायरेक्शन्स अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते पण ती बॉडी कोणाची आहे तर असं म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
2: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार आहे.
0: निश्चित पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशावेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीअलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
1: कारण आत्ताच ते मला वाटतं लेट डाऊन झाले,
0: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे हा म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याच्या त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
2: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
1: आता विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात. तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकलीये का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल
2: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतोय

0: एसआयपी करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं
1: म्हणजे माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
2: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचे जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे. एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं विल.
1: अगदी बरोबर.
2: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे, त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
0: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली, तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: खूप आम्ही
1: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना म्हणजे समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
2: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
0: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती, त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते, त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र

इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती, त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळ खात पडली होती, ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती, त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं, या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटाने आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्रा
आजच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतन

असतानाच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनी ही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर

राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड्यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड्यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड्यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्त्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाडे यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास, त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश, लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श

लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम, त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण आता ऐकलात वनिता मंडळ हा कार्यक्रम. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी. तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. भारत ने संयुक्त राष्ट्र में पाकिस्तान के कश्मीर मुद्दा उठाने पर कड़ी आपत्ति व्यक्त की है. पाकिस्तान पर संयुक्त राष्ट्र मंच का राजनीतिकरण करने का आरोप लगाते हुए भारत ने कहा कि साध्यक्ष के रूप में निष्पक्ष रहने के बजाय पाकिस्तान ने पद का दुरुपयोग किया है. संयुक्त राष्ट्र में भारत के स्थायी प्रतिनिधि पी हरीश ने साध्यक्ष

सोबती या सिनेमातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीतकार श्रीनिवास खळे. श्रोते हो, बाहेर प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की मन आपोआप प्रफुल्लित होतं, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच ही छान छान अशी थोडी रोमॅन्टिक पाण्याची पावसाची गाणी. बिनकामाचा नवरा या सिनेमातलं गाणं आहे, आशा भोसले यांनी गायलेलं. शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आहे, संगीतकार राजेंद्र विनय.

श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हमसिका अय्यर यांनी गायलेलं हे गाणं होतं. अजिंठा या सिनेमातलं नामधूम महानोरांचं संगीतकार कौशल्य नामदार. गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय. मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील रशिया चीन आणि

दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवेत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबिओ यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14 पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाजमाध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 $40 अब्ज जास्त होती, ती 2025-26 $34 अब्ज इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट $112 अब्ज झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आत्तापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण
23% पेक्षा

0: जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतीश पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.

0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी 15 जून पासून सुट्टीवर गेली आहे. आता 15 ऑक्टोबर पर्यंत नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद राहणार आहे. नेरळ ते माथेरान हे अंतर 21 किलोमीटर आहे. या मार्गावरून वळणं घेत माथेरानची राणी झोकात धावत असते. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने 15 जून ते 15 ऑक्टोबर या काळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री 4थीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या 4थीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संगीता अरण्यके यांना.

0: छाया यांची इंग्रजी भाषांतर ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतर पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंडे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉवेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉवेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथा मालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरणं एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉवेल आहे. झिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, ज्या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी मोझेक नॉवेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथा मालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे, पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तक प्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात. वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तक कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान झिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या

शेतकरी बंधूंनो नमस्कार. यावर्षी एल निनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एल निनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृद संधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन

0: करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो. मुख्य पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोट मूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळं जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं निवडता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: शुद्धो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPVचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात, ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्विक्स पासून उपलब्ध होते.

0: भारत सरकारने कमीत कमी एक लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV व्हॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. HPV मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच HPV होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. HPV लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? HPV लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. HPV लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी HPV विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने

नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल. ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरण पूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले

0: शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरण पूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. Thank you.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वैशाली फणसळकर यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मिनल नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी

0: बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत, तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 चे राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना, तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, अरेन साथ ही आहे संदेशवाहिनी। महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी अरेन आता आम्ही फीड करत आहोत। छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम, सामाजिक न्यायाचा सूर्य, छत्रपती शाहू महाराज। शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 8:40 प्रसारित करण्यात येईल। या कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय प्रसाराचे प्रायोजकत्व श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड यांच्याकडून प्राप्त झाले आहे। महाराष्ट्रातील सर्व केंद्रांनी हा कार्यक्रम कृपया सहक्षेपित करावा। हा रेन पुन्हा एकदा सांगते, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम, सामाजिक न्यायाचा सूर्य, छत्रपती शाहू महाराज। शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 8:40 प्रसारित करण्यात येईल। या कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय प्रसाराचे प्रायोजकत्व श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड यांच्याकडून प्राप्त झाले आहे। महाराष्ट्रातील सर्व केंद्रांनी हा कार्यक्रम कृपया सहक्षेपित करावा। आता जाणून घेऊया आमचे आज उर्वरित प्रसारित होणारे कार्यक्रम। संध्याकाळी 5:02 कोमल साने यांचं गायन राग गावती। संध्याकाळी 5:30 युववाणी ही पुणे केंद्राची निर्मिती असेल। स्टे ट्यून्ड या सदरात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीततज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष। संध्याकाळी 6:30 क्रीडा विश्व, यामध्ये आपण ऐकू शकाल न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद। संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळाचं समालोचन आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार यामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तज्ज्ञ प्राध्यापक भारत कोशारे। रात्री 8:45 समाचार संध्या 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होती। आणि रात्री 10:00 नादब्रह्म यामध्ये आपण ऐकू शकाल पंडित के जी गिंडे यांचं गायन राग सावनी बिहाग आणि जय जयवंती कानडा। आता जाणून घेऊया आमचे उद्याचे प्रसारित होणारे कार्यक्रम। सकाळी 6:30 जगूया आनंदी। सकाळी 6:40 कृषीवाणी, यामध्ये आपण ऐकू शकाल कापूस पद्धती पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन। सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा।

यामध्ये आपण ऐकू शकाल अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम भाग एक, तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेणेकर. सकाळी 6:50 परिसर, पावसाचं घट्ट प्रमाण भाग एक, सहभाग डॉक्टर राहुल भागवत. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये आपण ऐकू शकाल पुस्तकं कालची आजची या मालेत जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकर यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 10:30 नादब्रह्म, यामध्ये आपण ऐकू शकाल विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग गुणकली. सकाळी 11:05 कार्यक्रम प्रसारित होईल स्वरसंवाद. दुपारी 12:00 वनिता मंडळ ही नागपूर केंद्राची निर्मिती असेल, यामध्ये आपण ऐकू शकाल हितगुज या मालेत लेट्स टॉक चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत. तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत. दुपारी 1:40 आपण ऐकू शकाल लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म, यामध्ये आपण ऐकू शकाल निशा पारसनीस यांचं गायन राग मधुवंती. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मारवा. संध्याकाळी 5:30 कार्यक्रम प्रसारित होईल युववाणी ही नागपूर केंद्राची निर्मिती असेल. संध्याकाळी 6:30 ICC महिला T20 विश्वचषक सामना भारत बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल रेडिओ सेट आणि DTH वरती. संध्याकाळी 6:30 कार्यक्रम कामगार सभा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझा शिवार, यामध्ये आपण ऐकू शकाल जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गभाले यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 10:00 आपण ऐकू शकाल नादब्रह्म, यामध्ये CR व्यास यांचं गायन आपण ऐकू शकाल राग मारुबिहा. आणि रात्री 10:30 नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग दुसरा, लेखक विनायक पाटील. तर हे होते आमचे उद्याचे प्रसारित होणारे कार्यक्रम. याबरोबरच RN संदेश संपला. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली। राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं। पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे। मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती। ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती। रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5:02 होत आहेत। सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कोमल साने यांनी गायलेला राग गावती। विलंबित बंदिश आहे 1 आणि द्रुतबंदिश आहे 3 निबद्ध। यांना तबला साथ दिली आहे उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी। तर ऐकूया कोमल साने यांनी गायलेला राग गावती।

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कोमल साने यांनी गायलेला राग गावती ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती लीलाधर चक्रदेव यांनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वालेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि सुरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या सुरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला, ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत. हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले.

अनेक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधीकधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या, ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 दशकात कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचारप्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांचा स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाकाच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शाहपूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाराने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20च्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तोळ काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागरबंधू पंडित रविशंकर

0: सावरकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHUमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर एन राजम ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHUमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM 45 RPM आणि लॉंग प्लेइंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है जी, तो इस विद्या की ओर इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था
1: जी.
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्रेनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे.
1: बचपन ही में
2: जब मैं 3rd या 4th चलने पड़ता था तब भी यही हालत थी. कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भैंस से करीब 5-6 माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. नर्मदा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो गा सको तो गाओ. क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा. वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना कुछ संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था. सो बच्चे ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी 95 उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शाहपुर जी मंचे जी मंदा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए. यूं तो यज्ञ तो हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे व्यापार से सम्मान सम्मान सर्वहस्त मेरे गुरु के सम्मित

0: विलय आहे.
1: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या दोन मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात. BHUमध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला. ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. 1965 त्यांना पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे 1967 त्यांचे निधन झाले. ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर औलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते. परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते. त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात. नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता. त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराणा, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत. त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता. तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते. त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले. त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे 3 पैलू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती. त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते. हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे. तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले. पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता. त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता 2.5 सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते. परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाचा निद्रानाश कसा बरा केला. जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

अलंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण ही सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाले आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांच्या संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्काराने सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशावेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.
1: युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखी

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरेरी.

श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतोय. ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: एकं शून्यम् इत्यनेन अंकेन पराजित्य राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् प्रविष्टः। इतः पूर्वं संयुक्त राज्य अमेरिका देशस्य ह्यूस्टन नगरे ग्रुप के इत्यत्र पुर्तगाल देशः उज्बेकिस्तान देशं 5-0 पराजयत् इति वार्ताः।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबचा इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
2: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश दडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट इंथुझियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया आणि मग त्याला नाव काय द्यायचं. मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीयच त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झाला. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे

0: जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती, मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
0: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया, आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायच्यासाठी केले. आज न्यू इनच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू इन स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
0: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतर झाली क्लबची. एक स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोकं जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोकं आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोकं तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळ्या तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत, आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेटकीपर डीडी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली. आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे कसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली. आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली. आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर, स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळ सुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता, काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागली जागा, म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमचा क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळायला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर,
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर तुम्हाला विचारतो की 100 वर्षा

0: काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
1: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्यूस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत, आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते आय पी एलला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते, आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आत्ता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले अंडर 19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
0: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू इन स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
1: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे आहेत जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द ॲस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत, मुला मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळा सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
0: बरोबर. नागेश सर, तुम्हाला प्रश्न विचारत की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
2: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून, आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमच्या क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला, भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी ज्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिला आहे, आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
0: बरं. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू इन स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आहे आतापर्यंतची?
1: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत, आणि सर्वात त्याच्यात म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी MCA कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो, आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं, आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरची जेवढे व्यवस्था

0: मग समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही. 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसासुद्धा वाढत गेला, पण त्या काळात सुद्धा पैशांची अडचण असायची. तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
2: एक मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून. तर क्लबकडून पैसे कुठून यायचे? तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता. ते स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं. आणि जे काही पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काही राहायचं तो साठा जो व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावा लागतात. आपलं न्यू हिल स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
0: न्यू हिल स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाला, हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतोय.
1: सर 34 वर्षांपूर्वी न्यू हिल स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
0: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
2: न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या

0: त्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये म्हणजे तेव्हाची बॉम्बे त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट संघाला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली कारण हे जे टुर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टुर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टुर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच कल्पेश कोहली स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100व्या वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे. तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतले सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जूनपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं. मात्र या स्पर्धेत नीरजला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्या वहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू पीटी उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषारावितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.

सक्तीकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि

0: चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोत्याहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतू संसर्ग न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी

0: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील।

0: तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
2: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे. त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान कृषी मंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली. मात्र कृषी मंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल

यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणती

0: ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील टीसीएस

0: कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत. परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: शेवटी
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये

0: दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी
6: 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर 102.1

FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मुक्त कृषी शिक्षणातील संधी. याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण मुक्त कृषी शिक्षणातील संधी याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत.
1: नमस्कार
0: सर. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की मुक्त कृषी शिक्षण म्हणजे काय?
1: नक्कीच, शिक्षण जी आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत जे शेतकरी, जे विद्यार्थी किंवा समाजातील असे घटक की ते कंटिन्युअस शिक्षण घेऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अशा शेतकऱ्यांच्या मुलासाठी अशा पद्धतीची एक शिक्षण प्रणाली विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांना कृषीचं शिक्षण हे मिळावं. ज्ञानगंगा घरोघरी ह्या उक्तीप्रमाणे विद्यापीठ वेगवेगळ्या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये मुक्त कृषी शिक्षण केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षणाच्या संधी ह्या वंचित असलेल्या समाजातील विद्यार्थी शेतकरी यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र पाल या ठिकाणी 1993 सालापासून अशा पद्धतीचं मुक्त कृषी शिक्षण केंद्र आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
0: अच्छा अच्छा. मग आता तुम्ही सांगितलं की हे जे मुक्त कृषी शिक्षण क्षेत्र आहे हे पाल या ठिकाणी सुरू आहे, तर या केंद्रामध्ये कुठले कुठले अभ्यासक्रम आहेत, थोडंसं त्याविषयी सांगा.
1: सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की हे जे काही मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील अभ्यासक्रम आहेत हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मराठी माध्यमातले आहेत.
0: बरं.
1: जेणेकरून या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रकारचे जे काही वर्गातले लोक आहेत, म्हणजे महिला असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, तर अशा लोकांना रेग्युलर ॲग्रिकल्चर शाखेला ॲडमिशन घ्यायची आहे परंतु ते घेऊ शकत नाही, तर अशा लोकांसाठी विद्यापीठाने मराठी माध्यमातला हा अभ्यासक्रम तयार करून दिलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि ह्या अभ्यासक्रमाचा फायदा असा की दैनंदिन शेती व्यवसाय करत असताना किंवा शेती संलग्न इतर गोष्टी करत असताना आपल्याला मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये ह्या शिक्षणाची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आपण जर विचार केला तर ह्या मुक्त कृषी शिक्षण केंद्रामध्ये 9वी पास झाल्यानंतर, 10वी पास झाल्यानंतर माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, उद्यानविद्या पदविका अभ्यासक्रम आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम आहे, कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम आहे. हे सर्व अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधीचे असून हे मराठी माध्यमातले आहेत.
0: अच्छा.
1: आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना झालेला दिसून येतोय.
0: म्हणजे हे 4च अभ्यासक्रम आपल्या या ठिकाणी आहेत का आणखी देखील काही आहेत?
1: हे 4 अभ्यासक्रम आपल्या मुक्त कृषी शिक्षण केंद्र पाल ह्या केंद्रावर सुरू आहेत.
0: अच्छा अच्छा. बरं. आता जसं आपण अभ्यासक्रमाविषयी सांगितलं की हे 4 जे आहेत हे अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी, तर आता यांच्यामध्ये ॲडमिशन जेव्हा घ्यायची असते तर त्यासाठी मग पात्रता काय लागते?
1: प्रत्येक अभ्यासक्रमाची जी काही प्रवेश पात्रता आहे, ज्याला आपण एंट्री लेवल म्हणतो,
0: बरोबर,
1: तर ती अभ्यासक्रमानुसार ही वेगवेगळी आहे. आपण जर अभ्यासक्रम वाईज जर विचार केला तर सर्वप्रथम माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमाला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आता सुधारित प्रवेश पात्रताप्रमाणे विद्यापीठाच्या एंट्री लेवल नियमानुसार तो विद्यार्थी 9वी पास असावा आणि त्याचं वय 15 वर्ष पूर्ण असावं.
0: बरं.
1: अगोदर माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी 10वी पास आणि 18 वर्ष पूर्ण अशी पात्रता होती. ह्याच वर्षापासून विद्यापीठाने त्याच्यामध्ये

0: सुधारणा करून 9वी पास आणि 15 वर्ष वय पूर्ण अशा पद्धतीची एंट्री लेवल ठेवलेली आहे, जेणेकरून 9वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो आणि 1 वर्षाचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला की त्याला सर्टिफिकेट इन गार्डनिंग अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्याला दिलं जातं, जेणेकरून त्याला शासकीय, निमशासकीय व किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्याला माडी प्रशिक्षणावरती रोजगाराची संधी त्या ठिकाणी त्याला मिळू शकते.
1: आणि जे बाकीचे कोर्सेस तुम्ही सांगितले तर त्यांना देखील पात्रता हीच आहे का वेगळी आहे?
0: हा, त्या वेगवेगळ्या कोर्सेसची जी काही पात्रता आहे त्याच्यामध्ये थोडा बदल आहे. याच्यात पहिला बदल असा आहे की या कोर्सेससोबत कृषी अधिष्ठान म्हणून एक कोर्स आहे. आपल्याला जर मुक्त विद्यापीठामधून कृषी शिक्षणाची पदवी घ्यायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम कृषी अधिष्ठान हा 1 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला प्रवेश मिळतो.
1: मग आता तुम्ही हा जो कोर्स सांगितला, थोडंसं मध्ये थांबवत आहे की हा जो कोर्स तुम्ही सांगितला तर मग हा कोर्स कुठे करायचा?
0: हा कोर्स सुद्धा मुक्त कृषी शिक्षण केंद्र पाल इथेच उपलब्ध आहे.
1: बरं,
0: ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पास केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कृषी अधिष्ठान ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. आणि याच्यासोबत जे विद्यार्थी माडी प्रशिक्षण पास झालेले आहेत असे विद्यार्थी सुद्धा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. माडी प्रशिक्षण झाल्यानंतर कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पदविका अभ्यासक्रमाला आपण पात्र होतो आणि उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि कृषी पत्रकारिता पदविका ह्या पदविका अभ्यासक्रमाला आपल्याला प्रवेश त्या ठिकाणी मिळतो.
1: अच्छा, म्हणजे हा जो 1 वर्षाचा कोर्स आहे तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही या बाकी तिन्ही कोर्सेसला
0: प्रवेश घेऊ शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठामधून 2 वर्षाची नियमित कृषी पदविका प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या वर्षाला कृषी अधिष्ठान हा पहिला वर्षातील अभ्यासक्रम आणि दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रम हे 3 अभ्यासक्रम जे आहेत उद्यानविद्या पदविका, त्यासोबत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि कृषी पत्रकारिता पदविका. ज्या विद्यार्थ्यांनी कृषी पदविका केलेली आहे, पूर्ण केलेली आहे कृषी विद्यापीठाची, त्या विद्यार्थ्याला कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम हा अनिवार्य नाही. त्याने सरळ दुसऱ्या वर्षाला त्याला प्रवेश मिळू शकतो. त्याच्यामध्ये त्याच्या आवडीप्रमाणे हे जे काही 3 कोर्सेस आहेत या 3 कोर्सेसपैकी त्याच्या आवडीप्रमाणे तो कुठल्याही एका कोर्सला 1 वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये तो प्रवेश घेऊ शकतो.
1: अच्छा, याचं जे प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याविषयी सांगा ना, ती कशी असते?
0: याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आहे. याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचं जे काही विभागीय केंद्र नाशिक याच ठिकाणी आहे, ह्या विभागीय केंद्रामार्फत आणि विद्यापीठाच्या मार्फत ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडते. ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने अगोदर ऑनलाईन प्री ॲडमिशन फॉर्म भरावायचा असतो की ज्याची वेबसाईट जी आहे ती www.digitalyunivercityycmu.ac.in ह्या वेबसाईटला जाऊन विद्यार्थ्याने प्री ॲडमिशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याची प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केली जाईल. मेरिट लिस्ट प्रमाणे प्रथम प्रवेश फेरी, द्वितीय प्रवेश फेरी आणि तृतीय प्रवेश फेरी अशा पद्धतीने प्रवेश फेरी प्राप्त करून ज्या प्रवेश फेरीमध्ये त्या विद्यार्थ्याला समावेश मिळालेला आहे किंवा ॲडमिशन घेण्याची संधी मिळालेली आहे त्या प्रवेश फेरीमध्ये त्याने सेंटरला येऊन प्रवेश घ्यावायचा आहे. आणि जे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही किंवा जे विद्यार्थी ह्या प्री ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने तशी सुद्धा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याला आपण ऑन स्पॉट ॲडमिशन असं म्हणतो.
1: अच्छा,
0: ज्याला जागेवर प्रवेश देण्याची पद्धत असं म्हणतो. तर ती 16 जुलै 2024 ह्या रोजी आपण अशा पद्धतीची व्यवस्था च्या माध्यमातून हे विद्यार्थी त्या ठिकाणी जागेवरती सुद्धा प्रवेश घेऊ शकतात, पालच्या सेंटरला येऊन ते प्रवेश
1: घेऊ शकतात. अच्छा सर, आता आपण या कोर्सेसबद्दल बोलतोय. तुम्ही आता सांगितलं की माळी प्रशिक्षण झालं, त्यानंतर उद्यान विद्या पदविका झाली, कृषी व्यवसाय व्यवस्थापन झालं, कृषी पत्रकारिता झाली, तर या सगळ्या कोर्सेसबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा ना की या सगळ्या कोर्सेसमध्ये काय काय आहे.
0: सुरुवातीला जसं आपण पाहिलं की मुक्त कृषी शिक्षण केंद्रामार्फत चार अभ्यासक्रम

0: प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये राबवले जातात. सर्वप्रथम माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा जर विचार केला, जे विद्यार्थी सर्टिफिकेट इन गार्डनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या विद्यार्थ्यांना रोप माळ किंवा माडी महानगरपालिका या ठिकाणी अशा पद्धतीच्या शासनाच्या जागा उपलब्ध असतात.
1: बर,
0: तर असे विद्यार्थी ही शासनाची रोजगाराची संधी त्या ठिकाणी घेऊ शकतात. किंवा काही कंपन्या किंवा मोठमोठे हॉस्पिटल्स असतील किंवा मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील तर त्या ठिकाणी चांगल्यापैकी किंवा गुणवत्तापूर्ण असं मनुष्यबळ लँडस्केपिंग परसबाग नियोजनासाठी अशा पद्धतीचं मनुष्यबळाची आवश्यकता असते. तर अशा ठिकाणी सुद्धा ह्या माडी प्रशिक्षण केलेल्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी रोजगाराची जी काही संधी आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. दुसरा जो कोर्स आहे तो आहे उद्यान विद्या पदविका, ज्याला आपण डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर म्हणतो. आपण जर आपल्या देशाचा आणि राज्याचा जर विचार केला तर आपला देश आणि महाराष्ट्र सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फळांचं किंवा उद्यानविद्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती या ठिकाणी केलेली आहे.
1: बरोबर.
0: वेगवेगळ्या फळबागांचं नियोजन, त्यांचं रिज्युनेशन असेल किंवा प्रोसेसिंग असेल किंवा फूड इंडस्ट्री असेल, तर अशा सर्वच क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर एक्सपर्ट किंवा हॉर्टिकल्चरिस्ट आपण ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीने पद्धतीचं मनुष्यबळ या ठिकाणी आपल्याला लागत असतं. उद्यानविद्या निरीक्षक किंवा उद्यान निरीक्षक पदाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती शासनाच्या मार्फत होत असते. तर शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये अशा पद्धतीचं एक रोजगाराची संधी या उद्यानविद्या पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे.
1: बरं,
0: त्याच्यानंतर तिसरा एक कोर्स जो आहे अभ्यासक्रम तो आहे कृषी व्यवसाय व्यवस्थापन. आपण जर सरासरी पूर्ण देशाचा जर विचार केला तर कृषी आधारित आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि कृषी आणि कृषी संलग्न वेगवेगळे व्यवसाय आपल्या राज्यामध्ये देशामध्ये इव्हन जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. त्याच्यातला एक चांगला उद्योग म्हणजे डेअरी व्यवसाय असेल.
1: बरोबर.
0: किंवा फूड अन्न प्रक्रिया व्यवसाय असेल, बाजार समित्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्री असेल, फळांची विक्री असेल, फुलांची विक्री असेल, तर ह्या सर्व व्यवसायामध्ये कुठेतरी शास्त्रोक्त पद्धतीने त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करणारं मनुष्यबळ आपल्याला या ठिकाणी लागत असतं. तर अशा पद्धतीची संधी इव्हन ॲग्री बिझनेस एक्सपर्ट म्हणून सुद्धा शासन निमशासकीय संस्थांमध्ये अशा पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी रोजगाराची संधी म्हणून आपल्याला कंपन्या असतील किंवा शासन असेल ते संधी देतात. तर अशा पद्धतीने बिझनेस ॲग्रो बिझनेस एक्सपर्ट म्हणून सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी घेऊ शकतो. आणि एक सर्वात महत्त्वाचा जो भाग किंवा ह्या कोर्सेसमधला जो आहे तो म्हणजे जर्नालिझम, ॲग्रो जर्नालिझम, डिप्लोमा इन ॲग्रो जर्नालिझम, ज्याला कृषी पत्रकारिता पदवी आपण म्हणतो. आज आपण पाहत आहोत की सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळे कम्युनिकेशनचे संवादाचे साधनं आपल्या समोर उपलब्ध झालेले आहेत, तरी सुद्धा एखादा शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करत असेल, उच्च उत्पादन घेत असेल, परंतु ते समाजातील इतर शेतकऱ्यांना कसं पोहोचवायचं आहे, ते इतर शेतकऱ्यांना कसं सांगायचं आहे, तर हे पत्रकारितेच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याच्यासाठी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब चॅनल असेल, तर याच्यासाठी वर्तमानपत्र असतील, मासिकं असतील किंवा काही तुमचे वार्षिक अहवाल असतील, तर या सर्वांचा उपयोग करून शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा तयार करून त्या शेतकऱ्याबद्दल माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला एक चांगला गुणवान म्हणा किंवा अनुभवी असा पत्रकार असणं गरजेचं आहे. आणि अशी संधी आपल्याला ह्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळू शकते. जर आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर आपण माहिती प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा किंवा आपलं ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा किंवा माहिती व प्रसारण अधिकारी म्हणून सुद्धा सहाय्यक पदावर सुद्धा वेगवेगळ्या शासनाच्या निमशासकीय आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची संधी कृषी पत्रकारिता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आपण जर ढोबळ मारण्या जर विचार केला तर माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम असेल, उद्यान विद्या पदविका आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आहे, त्याच्यासोबत कृषी पत्रकारिता पदविका आहे, ह्या संपूर्ण पदविका आपण आपल्या शेती स्वतःचा व्यवसाय सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करू शकतो. किंवा आपण शेती करत असाल तर एक उत्तम प्रकारची शेती आपण शास्त्रीय माहिती घेऊन या ठिकाणी करू शकतो. तर सर्वसाधारणपणे हे शिक्षणक्रम मराठीत आहेत, त्याचबरोबर हे नियमित निरंतर म्हणजे ज्याला आपण डिस्टन्स लर्निंग सिस्टीम जी म्हणतो त्या पद्धतीमधले हे अभ्यासक्रम आहेत. या ठिकाणी उमेदवाराला आठवडाभर येण्याची गरज नसते, तो शनिवारी आणि रविवारी आठवड्यातून फक्त 2 दिवस त्याला या ठिकाणी संपर्क सत्रांसाठी उपस्थिती देऊन तो अशा प्रकारची एक तांत्रिक

0: माहिती या ठिकाणी घेऊ शकतो आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगली रोजगाराची संधी तो या ठिकाणी प्राप्त करू शकतो.
1: आता हा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही सांगितलं, तर हा अभ्यासक्रम किती वर्षाचा असतो?
0: हे चारही जे काही अभ्यासक्रम आहेत हे 1 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आहेत.
1: अच्छा.
0: आपल्याला मुक्त विद्यापीठामधून जर पदविका प्राप्त करायची असेल तर मी जसं अगोदर सांगितलं त्या उमेदवाराला 10वीनंतर कृषी अधिष्ठान हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम कंपल्सरी पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यासोबत 1 वर्ष कालावधीचे हे जे काही 3 अभ्यासक्रम आहेत,
1: बरोबर,
0: उद्यानविद्या पदविका, व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि पत्रकारिता पदविका, याच्यापैकी त्याच्या आवडीप्रमाणे तो 1 अभ्यासक्रम निवडून तो मुक्त विद्यापीठाची कृषी पदविका प्राप्त करू शकतो.
1: बरोबर. म्हणजे 1 वर्षाचा कृषी अधिष्ठान कोर्स आणि त्यानंतर मग या कुठल्याही एका कोर्सला त्याने ॲडमिशन घेतली की 1 वर्षभर हा कोर्स, म्हणजे 2 वर्षामध्ये त्याला चांगली डिग्री जी
0: कृषी
1: आहे
0: पदविका त्याला प्राप्त होऊ शकते की ज्याच्या माध्यमातून तो रोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी तो प्राप्त करू शकतो.
1: बिलकुल. मी आता तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होती की शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कसं फायद्याचं आहे ते सांगा.
0: नक्कीच, आपण जर आपला देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी आणि सीमांत शेतकरी किंवा जे आपण लघु शेतकरी असे सुद्धा म्हणतो,
1: बरोबर,
0: त्याच्यासोबतच आपण जर प्रति शेतकरी जमीन धारणा क्षेत्र जर पाहिलं तर इतर देशांच्या तुलनेमध्ये ते आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस कमी कमी होत चाललंय. दुसरा आपण एक या ठिकाणी विषय समजून घ्यायला पाहिजे की शेती करत असताना पिकाचं वाणाची निवड असेल, पीक व्यवस्थापन असेल, पीक व्यवस्थापनातल्या ज्या काही मशागतीच्या पद्धती असतील त्याच्यासोबत शास्त्रोक्त पद्धतीने त्या पिकाचं मूल्यवर्धन असेल किंवा पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीतल्या बाबी असतील, तर ह्या ज्या काही संपूर्ण बाबी आहेत हे जे काही शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र जर आपल्याला आत्मसात करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर शेतकरी मोठा असू द्या, लहान असू द्या किंवा लघु असू द्या, तर त्याने अशा पद्धतीचं कमी कालावधीचं मराठी माध्यमातलं तांत्रिक माहिती जर त्याने आत्मसात करून घेतली तर तो त्या शेतीमध्ये उत्तम प्रकारे अशी प्रगती करू शकतो. तसे उदाहरणं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, राज्यामध्ये सुद्धा आहेत, ज्या शेतकऱ्यांनी ह्या YCMU शिक्षण पद्धतीमधून गांडूळ शेती उत्पादन आत्मसात केलं, आज ते शेतकरी स्वतःचा गांडूळ खताचा उत्पादनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने यशस्वी शेतकरी आपल्याकडे या ठिकाणी ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. आणि भारतामध्ये शेती क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या काही निविष्ठा आहेत, बियाणं असेल, उत्तम प्रकारचे जैविक खतं असतील किंवा चांगल्या पद्धतीने कौशल्य परिपूर्ण असणारं मनुष्यबळ असेल, तर अशा पद्धतीचं एक चांगल्या उत्पादन देणारं, निविष्ठा उत्पादन करणारं आणि स्वतःला सक्षम बनवणारं अशा पद्धतीची ही शिक्षण पद्धती आहे. आणि याचा फायदा जास्त करून शेतकऱ्यांना ह्यासाठी होणार आहे की शेतकऱ्याला मराठीमध्ये हे शिकायला मिळणार आहे. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्याला छाटणी कशी करावी, रुंदसरी वरंबा पद्धतीवरती बियाणं कसं पेरावं, बीज प्रक्रिया कशी करावी, त्या फळाची योग्य पद्धतीने काढणी कशी करावी, ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत ह्या सर्व तांत्रिक बाबी आपण जर त्या समजून घेतल्या, शेतकऱ्याने जर समजून घेतल्या तर त्याला त्याच्या शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी फार मोठा वाव या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि तशा प्रकारची उदाहरणं, तशा प्रकारची शेतकरी या ठिकाणी संधी घेत आहेत आणि प्रगती साधतायत.
1: नक्कीच. म्हणजे या अभ्यासक्रमातून देखील त्यांना जी बारीक बारीक माहिती असते ती देखील त्यांना मिळेल आणि त्यांची शेती जी आहे ती आणखी जास्त चांगली पुढे ते नेऊ शकतील. सर, आज आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतकी छान माहिती दिली आहे या कोर्सेसबद्दल, त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण मुक्त कृषी शिक्षणातील संधी याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काही गीतं.

आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देयजना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपणा सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी।
1: रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात

0: 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतूक

0: वर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर येथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत.

0: लक्षात आहे हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वर.

श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता सावनी बिहाग. तबला साथ केली होती शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती रमाकांत होनप यांची. श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण होतं 1994 सालचं. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग जय जयवंती कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत नेक न जाने तू नारी अनारी. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत काचे पितांबर माथे मुकुट शोभे. तबला साथ के लिए नाना मुळे यांनी, हार्मोनियम संगती आहे अनंत राणे यांची आणि सारंगी साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया पंडित के जी गिंडे यांचं गायन राग जय जयवंती कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता जय जयवंती कानडा. तबला साथ केली होती नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती होती अनंत राणे यांची आणि सारंगी साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हे ध्वनिमुद्रण होतं 1986 सालचं. श्रोते हो, प्रसिद्ध गायक संगीतज्ञ आणि गुरु पंडित के जी गिंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं नादब्रह्म कार्यक्रमात आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातील पंडितजींची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणांचा आस्वाद घेतला. मंडळी, हा कार्यक्रम सादर करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.